बोलले इतुके मद श्रीराम। सारथी सुमंतानं अशा तऱ्हेनं श्रीरामाचा निरोप राजा दशरथांना सांगितला तेव्हा महाराजांची अवस्था अत्यंत करुणास्पद झाली। त्यांचे डोळे निथळू लागले, श्वास जलद चालू लागले, शोकातिशयानं कंठ दाटून आला, स्वतःवरच अत्यंत चिडल्यासारखे हातवारे करीत ते बोलू लागले। कासादातील सर्व मंडळी तिन्ही महाराणासह भोवती गोळा झाली। धडपडून उठल्यासारखं करीत महाराज दशरथ पुन्हा तोल जाऊन खाली कोसळले। एकदम अवसान आल्यासारखं भ्रमातच बोलू लागले, दाटला चोहीकडे अंधार, दाटला चोहीकडे अंधार, देऊ न शकतो क्षीण देह हा प्राणासी आधार, दाटला चोहीकडे अंधार। आज आठवे मदसी श्रावण, आज आठवे मदसी श्रावण, शब्द वेधती मृगया भीषण, पारधीत मी वधिला ब्राह्मण, त्या विप्राचा अंध पित्याचे उमगे दुःख अपार, दाटला चोहीकडे अंधार। त्या अंधाची कंपित वाणी, त्या अंधाची कंपित वाणी, आज गर्जते माझ्या कानी, यमदूतांचे शंख होऊनी, त्याच्या सममी पुत्र वियोगे तृषार्तसा मरणार, दाटला चोहीकडे अंधार। श्रीरामाच्या स्पर्शा वाचून, श्रीरामाच्या स्पर्शा वाचून, अतृप्तच हे जळके जीवन, नाही दर्शन नच संभाषण, मीच धाडिला वनात माझा,

त्राता राजकुमार दाटला चोहीकडे अंधार. मरण समयी मज राम दिसेना, मरण समयी मज राम दिसेना, जन्म कशाचा आत्मवंचना, अजून न तोडी जीव बंधना, धदेल संचित केवी उघडू मज मोक्षाचे द्वार. दाटला चोहीकडे अंधार, कुंडल मंडित नयन मनोहर, कुंडल मंडित नयन मनोहर, श्रीरामाचा वदन सुधाकर, फुलेल काया गाढ तमावर, जाता जाता या पाप्यावर फेकित रश्मी तुषार. दाटला चोहीकडे अंधार, अघटित आता घडेल कुठले, अघटित आता घडेल कुठले, स्वर्ग सौख्य मी दूर लोटिले, ऐक कैकई दुष्टे कुटिले, ऐक कैकई दुष्टे कुटिले, भाग्यासह तू सौभाग्यासही क्षणात अंतरणार. दाटला चोहीकडे अंधार, पाहतील जे राम जानकी, पाहतील जे राम जानकी, देवच होतील मानव लोकी, स्वर्ग सौख्यते काय आणखी. अदृष्टा तुझ ठावे केव्हा रामागम होणार. दाटला चोहीकडे अंधार, क्षमा करी तू मज कौसल्ये, क्षमा करी तू मज कौसल्ये, क्षमा सुमित्रे पुत्र वत्सले, क्षमा देवते सती उर्मिले, क्षमा प्रजाजन करा, चाललो सुखदुःखांच्या पार. दाटला चोहीकडे अंधार, क्षमा पिताला करी श्री रामा, क्षमा पिताला करी श्री रामा, पतित पावना मेघ श्यामा, राम लक्ष्मणा सीता रामा, गंगो बकसा अंती ओठी, तुमचा जय जयकार. दाटला चोहीकडे अंधार,